0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in.

सुपर सुपर बाय छत्रपती संभाजीनगर दरान तुमच्या सोबत आहे. आज आहे 8 ऑगस्ट. चला तर मग जाणून घेऊयात आजचं दिन विशेष काय. तर 8 ऑगस्ट दिवशी इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1509 मध्ये कृष्णदेव राय हे विजयनगरचे सम्राट बनले होते. त्यानंतर 1942 ला क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरू झाले होते. तर यानंतर 1942 मध्ये चले जाऊचा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली होती. 1942 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर ऑगस्ट क्रांती मैदान झालेल्या अधिवेशनात चले जाऊचा ठराव मंजूर केला. या प्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला होता. तिथूनच एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली होती स्वातंत्र्यासाठी. 1985 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्रातर्फे ध्रुव ही भारताची 6वी आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट फ्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली होती. 1994 मध्ये पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले म्हणजे आर्किटेक्चर कॉलेज फॉर वुमन्स. 1998 ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या 7 प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या होत्या. 2000 मध्ये शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर करण्यात आला होता. 2008 मध्ये चीन मधील बीजिंग येथे 29वे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली होती. आणि यासोबतच आज जन्मदिवस आहे मराठी अभिनेते निर्माते दिग्दर्शक संवाद लेखक दादा कोंडके यांचा. दादा कोंडके यांचं खरं नाव होतं कृष्णा कोंडके. हे मराठी अभिनेते होते. एक अतिशय लोकप्रिय अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक. त्यांनी दुहेरी अर्थाचे संवाद आणि लोकरंजनात्मक विनोद शैली यामुळे लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी सलग 9 सुपरहिट चित्रपट दिले होते ज्यासाठी त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंदवले गेले होते. त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत सोंगाड्या, पांडू हवालदार, राम राम गंगा राम, आंधळा मारतो डोळा इत्यादी. त्यांचे संवाद लोकांच्या तोंडी घर घर लागले होते जसे की आहो मधु तुझे माझं जमीना आणि तुझ्या विना कर्मिना. तर हे होतं आजच्या दिवसाचं महत्वाचं दिन विशेष. रशाज एंटरटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजे अदनानचा हा शो.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।

0: हेल्दी लाइफ जीनी है तो कुछ टिप्स भी आपको फॉलो करना जरूरी है। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान आपके साथ है और हेल्थ टिप्स में आज हम विटामिन की बात करेंगे। अपने साथ है एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर मंजुषा हिवरे मैम, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट MGM मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल। आज अपन विटामिन बद्दल बोलना आहोत। टिप्स मीन बाय विटामिन,
1: विटामिन म्हणजे आपल्या शरीराला अत्यंत कमी प्रमाणात आणि आवश्यक असणारे जे घटक असतात किंवा पोषक असतात त्यांना आपण विटामिन्स म्हणतो। शरीराची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती किंवा पेशींची वाढ, हे सगळं जे आहे ते विटामिन्सच्या थ्रू घडत असतं। म्हणून आपल्याला विटामिन्सची अत्यंत गरज असते, पण एकदम कमी प्रमाणात।
0: ओके, सर्व विटामिन सारखेच असतात का?
1: सगळे विटामिन्स सारखे नसतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात। जसं विटामिन्समध्ये दोन गट असतात, पहिला म्हणजे फॅट सोल्युबल ज्याला आपण म्हणतो, ते असतात ADE आणि K, जे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात आणि ते आपल्या बॉडीमध्ये त्यांचा साठा असतो आणि ते आपल्या चरबीतून विरघळतात। आणि दुसरा प्रकार जो असतो तो असतो वॉटर सोल्युबल। तर वॉटर सोल्युबल मधले प्रकार असतात B ग्रुप आणि C, हे आपल्या बॉडीमध्ये जमा नाही राहत, हे आपल्या शरीरातून फार काळ ते जमा नसतात आणि ते आपल्या शरीरातून निघून जातात। तर असे हे दोन प्रकारचे घटक असतात विटामिन्सचे।
0: आणि मॅम फॉलिक ऍसिड म्हणजे काय?
1: तर फॉलिक ऍसिड हा जो विटामिन आहे त्याला आपण बायोकेमिस्ट्री मध्ये विटामिन B9 असं म्हणतो। वॉटर सोल्युबल विटामिन या कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे तो आपल्या शरीरात जमा नाही राहत। तर हा कृत्रिम प्रकारे नैसर्गिक अन्नातून आपल्याला मिळत असतो आणि तो वॉटर सोल्युबल असल्यामुळे, खूप कमी प्रमाणात लागल्यामुळे तो आपल्या बॉडीत जमा नाही राहत, म्हणून तो खूप महत्वाचा घटक असतो आणि खूप साऱ्या गोष्टींसाठी तो उपयोगी असतो।
0: तो हेल्थ टिप्स में हम ऐसे और भी ढेर सारी बातें जानेंगे अपने इस शो में। तब तक अपना ख्याल रखिए एंड स्टे ट्यून्ड।

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: मैंने

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आज है शनिवार। शनिवार के दिन हम बात करते हैं कलाकारों से, राइटर से, कवियों से। हेलो, आरजे अदनान आपके साथ है और यू आर लिस्टिंग MGM 90.8 FM। एंड आज कलाकट्टा मध्ये आपण बोलणार आहोत एका राइटर सोबत, लेखका सोबत, ऋषिकेश गोल्हार। ऋषिकेश सिन्हात्र आत्ताच रानोबाचा माळ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे, तर त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत। हॅलो ऋषिकेश, तुझं स्वागत आहे, वेलकम।
1: हॅलो, एकदम मस्त।
0: तर ऋषिकेश, रानोबाचा माळ ही कादंबरी तू लिहिली आहे, त्याबद्दल आपण बोलूयात, पण अगोदर तुझ्याबद्दल आम्हाला सांग।
1: मी तसं जर माझं पाहायला गेलं तर मूळ ओरिजिन मी बीड जिल्ह्यातून येतो, पण वडिलांनी इकडे पैठणकडे घर शेती वगैरे घेतली आणि मी तिथंच वाढलो। त्याच्यानंतर मी आपल्या संभाजीनगरमध्ये आलो, इथं मी विवेकानंद कॉलेजमध्ये 1-12 पर्यंत शिकलो। त्याच्यानंतर मी युनिव्हर्सिटी, जे आपले बाबासाहेब

0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. तिथून मी ड्रामॅटिक्सचं पदवी आणि पदविका म्हणजेच ग्रॅज्युएशनचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण कम्प्लीट केलं ड्रामॅटिक्स मधून. आणि त्याच्यानंतर मला तिथूनच थोडीशी लिहिण्याची आवड लागली. नाटक बरेच वर्ष नाटक केलं आणि नाटक करता करता वाचनाची आवड लागली. वाचन करता करता थोडस एक एक दोन दोन पान लिहायची सवय लागली आणि लिहिता लिहिता एक नाटक लिहिलं, एकांकिका लिहिली, ती प्रेझेंट केली आणि मग असंच लिहिता लिहिता लिहिण्याचा प्रवास सुरू झाला. ती नाटक लिहिलं होतं, एक भाजिंद नावाचं पुस्तक आहे, तर त्याचा भाव अनुवाद घेऊन नाटक लिहिलं होतं, परवली नावाचं दोन अंकी नाटक होतं. तर ते लिहिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, जेव्हा ते प्रेझेंट झालं तेव्हाही ते लोकांना खूप आवडलं. त्याच्यानंतर एक आद्य क्रांतीवीर नावाची एकांकिका लिहिली होती आणि ती मुंबईचं एक खूप जुनं नाटकाचा ग्रुप आहे, त्यांनी ते प्रेझेंट केली होती. त्याच्यानंतर काही कथा वगैरे लिहिल्या छोट्या मोठ्या, कथा लोकांना आवडतात असं वाटायला लागलं. कविताही लिहिल्या, बऱ्याच दिवसांचा एक विषय डोक्यात घुटमळत होता आणि तो लिहायचा लिहायचा असं चाललेलं होतं. आणि नंतर मग तो लिहिण्याचा प्रवास सुरू केला, कादंबरीच होती अर्थात. मग कादंबरी एकदा बसल्याच्या नंतर चांगलं तीन ते साडेतीन महिने लागले मला ही प्रॉपर कादंबरी लिहायला.
1: क्या बात आहे. आणि ही जी तू कादंबरी लिहिली, हे तू पहिल्यांदाच लिहिली का या अगोदर पण तू काही लिहिलेलं होतंस?
0: नाही, मी याच्या आधी नाटक लिहिलं होतं, एक भाजिंद नावाचं पुस्तक आहे, तर त्याचा भाव अनुवाद घेऊन नाटक लिहिलं होतं, परवली नावाचं दोन अंकी नाटक होतं. तर ते लिहिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, जेव्हा ते प्रेझेंट झालं तेव्हाही ते लोकांना खूप आवडलं. त्याच्यानंतर एक आद्य क्रांतीवीर नावाची एकांकिका लिहिली होती आणि ती मुंबईचं एक खूप जुनं नाटकाचा ग्रुप आहे, त्यांनी ते प्रेझेंट केली होती. त्याच्यानंतर काही कथा वगैरे लिहिल्या छोट्या मोठ्या, कथा लोकांना आवडतात असं वाटायला लागलं. कविताही लिहिल्या, बऱ्याच दिवसांचा एक विषय डोक्यात घुटमळत होता आणि तो लिहायचा लिहायचा असं चाललेलं होतं. आणि नंतर मग तो लिहिण्याचा प्रवास सुरू केला, कादंबरीच होती अर्थात. मग कादंबरी एकदा बसल्याच्या नंतर चांगलं तीन ते साडेतीन महिने लागले मला ही प्रॉपर कादंबरी लिहायला.
1: सो इस तरीकेचे ये पुरा सफर सुरू हो आता, तर आपण अजून बोलणारच आहोत, खूप गप्पा गोष्टी करणार आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.

0: शनिवार म्हणजे कला कट्टावार. मी ऐकतात आरजी अदनान लॉरेमची 90.8 FM. आणि कलाकट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत लेखक ऋषिकेश गोल्हर याच्यासोबत. रानोबाचा माळ ही याची कादंबरी आत्ताच प्रकाशित झालीये. तर ऋषिकेश, या रानोबाचा माळ कादंबरी बद्दल आम्हाला सांग.
1: तसं जर एका लाईन मध्ये सांगायचं झालं तर जगातलं कुठलंही गाव असतं तर त्या गावाचं ना प्रवास असतो. जगातलं कुठलंही गाव घेतल्याच्या नंतर ना की चला आपलं संभाजीनगरच घेऊया. तर संभाजीनगर जेव्हा ही शहर बसण्याच्या आधी काय असेल तर सुरुवातीला एक नदी असेल. नदीच्या कडे कोणीतरी आधी ओसाड माळ रान असेल, चौकडून डोंगर वगैरे असतील, इथं एकही घर नसेल. मग सुरुवातीला कोणीतरी एखादा प्रवासी म्हणा, कुठल्या तरी कारणाने म्हणा, इथं नदीच्या कडीला वास्तव्याला आला असेल. त्याच्यानंतर त्याच्यासोबत अजून 4-5 जण आले असतील. येता येता 10-12 घरं झाली असतील आणि घरं वाढता वाढता हळूहळू एक थोडस शहर झालं असेल. असंच जगातल्या कुठल्याही गावाची एक प्रोसेस असते. तर अशीच प्रोसेस या कादंबरीची एक वन लाईन मध्ये सांगायचं झालं तर हीच स्टोरी त्याची. जर का बाकी विस्तृतपणे सांगायचं झालं तर आपल्या मराठवाड्यात बरंच स्थलांतर झालं. म्हणजे बीड बालाघाटचे जे डोंगर आहेत तिकडनं ना गोदापट्ट्यात बरंच स्थलांतर झालं. कधी? 72 दुष्काळानंतर. सो ते स्थलांतर होण्यामागची कारणं, ते कसे आले, तसंच एक माणूस प्रवास करत इकडे येतो तर आणि इथे आल्याच्या नंतर इथं एका ओसाड माळरानावरती राहायला जातो. मग माळरानाचं एक वेगळं गुपित असतं. तर मग त्या माणसाची स्टोरी, त्याच्यानंतर तो ज्या गावात राहायला आला त्या गावाची स्टोरी, त्याच्यानंतर त्या माळरानाची सुद्धा एक वेगळी आपली गोष्ट, त्याच्यानंतर तिथं येणाऱ्या प्रत्येक माणसाची आपली आपली अशी वेगळी गोष्ट, तिथं येण्याचे रिझन, बरेच लोक गाव कुठल्या ना कुठल्या कारणाने सोडत असतात. आणि मग तिथं राहता राहता हळूहळू तिथं एक गाव तयार होतं. गाव तयार झाल्याच्या नंतर नॉर्मली ज्या कारणाने लोकांनी गाव सोडलेलं असतं, गावात राजकारण आल्याच्या नंतर फाटाफूट होती, तर ते सगळे आल्याच्या नंतर प्रॉपर एक गाव तयार होईपर्यंतची एक स्टोरी. तर अशी एक कादंबरी आहे. तसंच ह्या गावाचा सुद्धा जो मूळ निवासी होता, त्या माळावरचा जो मूळ निवासी होता, तो सुद्धा गाव जसं जसं वाढत गेलं, जसं जसं मोठं होत गेलं, ते दूर फेकल्या गेलं. हेच अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात म्हणजे सोबत किमान 7-8 स्टोरी चालतात आणि शेवटी सगळं जुळून येतं. असं हे कादंबरीचे शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर असं आहे.
0: क्या बात आहे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग ही कादंबरी असणार आहे. सुद्धा वाचू शकता, अवेलेबल आहे प्रत्येक बुक स्टोअर वर. आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: वेलकम बैक, यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आणि शनिवार म्हणजे कलाकट्टा वार. यात आपण एका कलाकाराला, लेखकाला भेटत असतो, बोलत असतो. तर आज आपण बोलत आहोत रानोबाचा माळ या कादंबरीचे लेखक ऋषिकेश गोल्हर याच्यासोबत. तर ऋषिकेश, या कादंबरीत महत्वाचं पात्र कोणतं आहे?
1: तसं म्हणजे मी जसं म्हटलं, 5-6 स्टोरी सोबत चालतात. तर त्यातलं एक महत्वाचं पात्र म्हणलं तर एक कोंडिबा आणि यमुना, जे त्यांच्या म्हणजे त्यांच्या गावात दुष्काळ पडतो आणि त्यांच्या फक्त बैलांना चारा मिळावा म्हणून ते गोदापट्ट्यात येतात. तर स्टोरी यांच्यापासूनच सुरू होती की कोंडिबा यमुना हे दोघं येतात, त्यांच्यापासून स्टोरी सुरू होते. हे जरी महत्वाचे पात्र असले तरी अजून काही महत्वाचे पात्र ज्यांचं नाव घेतल्याशिवाय स्टोरी कम्प्लीट होणार नाही. जसं की भीमानाना हे ज्यांच्या शेतात येऊन राहतात ती जागा, तर भीमानाना ही बऱ्याचशा स्टोरीत येत राहतो कंटिन्यू, ते एक महत्वाचं पात्र आहे. त्याच्यानंतर रानोबा, रानोबाचा माळ हे कादंबरीचं जरी नाव असलं तर रानोबा याच्यात बराचसा महत्वाचा भाग येतो. रानोबा कोण आहे? काही लोकांसाठी रानोबा भूत असतं, काही लोकांसाठी रानोबा फक्त एक माणूस असतो, काही लोकांसाठी रानोबा हे म्हणजे काल्पनिक नाव असतं की नाही बाबा रानोबा कुणी नाहीच आहे, पण काही लोकांसाठी खरंच एक रानोबा होऊन गेलेला माणूस असतो. असं रानोबाच्या भोवती बहुत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी फिरत राहतात, म्हणून रानोबा सुद्धा एक महत्वाचं पात्र आहे. आणि तुम्ही जशी कादंबरी वाचत जाल तसं ते रानोबा नेमकं एक्झॅक्ट कोण आहे, तो कोण होता, तो काय होता, हे सगळं उलगडत जात. आणि मग त्याच्यानंतर एकनाथ नावाचं एक कॅरेक्टर आहे जे गाव बसत असताना त्याच्यात असं दाखवलं की म्हणजे जायकवाडी जेव्हा धरण बांधलं गेलं, धरणाच्या आजूबाजूचा परिसर जरी हिरवा झाला असला तरी ज्यांचे गाव धरणात गेले ते ना वाऱ्यावर पाचोळा जसा उडत जातो ना, तसे माणसं भरकटत गेली ना, त्यांना सरकारने व्यवस्थित मदत केली आणि आज पण बरेचसे लोक असे आहेत की ते भरकटतच गेले. म्हणजे कोणी एकेकाळी गोदा कडीला सधन शेतकरी असणारे लोक जेव्हा जायकवाडी धरण बांधलं गेलं, त्यांचं गाव धरणात गेलं, तेव्हा ते भरकटले गेले आणि त्यांची खूप वाईट अवस्था झाली. तर ते सुद्धा एकनाथचं नाव घेणं सुद्धा एक महत्वाचं कॅरेक्टर आहेत. शेवटी जे आहेत छोटे मोठे कॅरेक्टर आहेत, पण हे महत्वाचे कॅरेक्टर आहेत सगळे.
0: सो इतके सर्व इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत या कादंबरीमध्ये, म्हणजे रानोबाचा माळ या कादंबरीत. आणि असं म्हणतात ऋषी की आपण जेव्हा कोणती गोष्ट कादंबरी लिहितो तर त्यातील पात्र, कॅरेक्टर किंवा गोष्ट यांचं रिअल लाईफ सोबत एक कनेक्शन असतो, तर या कादंबरीत पण असंच आहे का?
1: एक्झॅक्ट रिअल लाईफ सोबत नाहीये, पण एक गोष्ट मी नक्कीच नमूद करू इच्छितो की यात जे पात्र घेतलेले आहेत ते जरी काल्पनिक असले तरी मी यातले बरेचसे पात्र ना कुठे ना कुठे पाहिलेले आहेत. म्हणजे समजा माझ्याही फॅमिलीने एक स्थलांतर केल्यासारखंच आहे की आम्ही आधी बीड म्हणजे बालाघाटच्या डोंगर साईडला राहायचो आणि आम्ही गोदापट्ट्यात आलो. मी हे लोक पाहिलेले आहेत, मी जवळून थोडेशा आसपास पाहिलेले आहेत, बाकी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे 70% तरी मी कॅरेक्टर पाहिलेले आहेत. स्टोरी मी काल्पनिकरित्या क्रिएट केली.
0: ओ क्या बात है, इंटरेस्टिंग. काही प्रमाणात रिअल लाईफ सोबत पूर्ण इन्सिडेंट आहेत या कादंबरीतील, काही काल्पनिक आहेत. सो नक्की वाचा रानोबाचा माळ आणि ऐकत राहा.

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे. शनिवार म्हणजे कलाकट्टावार. यात आज आपण बोलत आहोत रानोबा समाळ या कादंबरीचा लेखक ऋषिकेश गोल्हर याच्या सोबत. तर ऋषिकेश, प्रत्येक लेखकाला वाटते की आपली कादंबरी लोकांनी वाचायला पाहिजे, त्यांना आवडायला पाहिजे, पण का वाचावी ही कादंबरी, काय सांगशील?
1: का वाचायला पाहिजे? मी एक प्रसंग सांगतो फक्त. म्हणजे अशा तर बऱ्याच घटना घडल्या आहेत माझ्या, म्हणजे आता बऱ्याच जणांचं वाचल्याच्या नंतर मला फोन येतात वगैरे वगैरे. तर मी एक दोन प्रसंग सांगतो की एक मित्राची आई आहे, तर त्या आईने कादंबरी पाहिली. त्यांना माहित नाही का वाचा, म्हणजे त्यांनी सहज असे एक दोन पानं वाचले. त्यांनी आय थिंक 2 दिवसात कादंबरी वाचली. मला विशेष वाटलं नाही की 2 दिवसात वाचली, पण जेव्हा त्यांनी सांगितलं ना, त्या बसल्या आणि म्हणे की ऋषिकेश मी शाळेत असताना वाचलेलं. आता त्यांचा मुलगा किमान 35 वर्षांचा आहे. सो मधल्या वेळेत त्यांनी एकही पुस्तक वाचलेलं नाही. ते म्हणे मी असं किमान थांबून कुठं मी अशा 5 ओळी वाचलेल्या आठवत नाहीत. आणि मी त्याच्यानंतर ही कादंबरी घेतली आणि घेतल्याच्या नंतर माहित नाही मला, मी इतकं मन लावून आजपर्यंत काहीच वाचलं नव्हतं. म्हणजे त्यातले त्यांनी प्रसंग वगैरे सांगितले. त्याच्यानंतर अजून आपल्या शहरातले एक चांगले नाटककार आहेत, सो ते ऍक्टर येतं, तर त्यांना ती कादंबरी मी दिली होती. दिल्याच्या नंतर ते संध्याकाळी, म्हणजे दिवसभराचं शूटचं शेड्यूल कम्प्लीट करून संध्याकाळी आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी सहज कादंबरी हातात घेऊन काय लिहिलंय बाबा पोरांनी. म्हणजे मला तर खरं तर विश्वासच नव्हता की कायच लिहिलं असेल बाबा किंवा काय नव्हता. तर मी सहज कादंबरी हातात घेतली, वाचायला लागलो. सुरुवातीचे 5-10 पानं गेले आणि मी तिथून पुढे 8 तास कादंबरी वाचत होतो. मी सकाळी उठून परत शूटलाच गेलो. मी रात्रभर कादंबरी वाचत होतो आणि मी रात्री पूर्ण कम्प्लीट केली. त्यांचं म्हणणं की मला त्या कादंबरीने इतकं खिळवून ठेवलंय की मी वाचत असतो, पण मी अशा मधल्या किमान 15-20 वर्षात एकही कादंबरी नॉनस्टॉप वाचली नाही. आणि हे झालं त्यांचं मत. म्हणजे हे तर आता 2 जणांचं सांगितलं. असं बरेच लोक आहेत की ज्यांनी खूप दिवस झालं मध्ये काही वाचलं नव्हतं, पण त्यांना इतकं भावलं, इतकं पटलं, इतकं पचलं की ते वाचतच गेले. आता राहिला प्रश्न का वाचावी. सो ही कादंबरी ना, जे 90चं दशक म्हणजे आपले जे डिजिटल क्रांतीच्या थोडस पाठीमागचं आणि डिजिटल क्रांती याला जोडणारी एक कादंबरी, याला यानं म्हणजे समजा गाव कसं बसत जात ही प्रोसेस मला नाही वाटत आता तरुण पिढीला जास्त बघायला मिळेल. कारण आता जिथं तिथं प्रत्येक जण आपण आपल्या शेतात वगैरे राहायला जायला लागलाय. आता गाव बसण्याची शक्यता कमी आहे. आता तर नॉर्मली शेतकरी, म्हणजे कुणी पण रस्त्याच्याकडे वगैरे कुठेही घर बांधतोय. पण जगातलं कुठलंही गाव कसं बसत गेलं असेल, त्या माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती कशा जुळत गेल्या, गावाला एक आकार कसा येत गेला, त्याच्यानंतर त्या ओसाड जागेबद्दलही, गावाच्या जागेबद्दलही विचार लावणारी कादंबरी. आपल्या गावाचा इतिहास काय घडलं असेल, कसं घडलं असेल, कमी अधिक प्रमाणात असंच घडलं असेल, ही कादंबरी ते सांगून देते. त्याच्यामुळे प्रत्येकाने ही कादंबरी खरंच वाचायला पाहिजे.
0: आणि सध्या कुठे अवेलेबल आहे, कशा प्रकारे आपण ही खरेदी करू शकतो?
1: जर संभाजीनगर मध्ये म्हणलं तर साकेत मध्ये अवेलेबल आहे. साकेतच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, तिथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सिल्ले खाण्याच्या तिथे बुक स्टॉल आहे, तिथेही अवेलेबल आहे. माझ्याकडेही आहेत, तर मी मोबाईल नंबर सांगू शकतो, त्याच्यावरून तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करू शकता. सो मोबाईल नंबर आहे 7066345124. त्याच्यावर जर कोणी व्हॉट्सअप केला, कॉल केला, तर मी त्यांच्यापर्यंत ही कादंबरी नक्कीच पोहोचवू शकतो.
0: सो थँक्यू सो मच ऋषी, थँक्स अलॉट. खूप छान वाटलं आज तुझ्यासोबत बोलून आणि खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस न्यू नॉवेल. सो स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: अब आपकी मन पसंदीदा आवाज आपके अपने मोबाइल पर. डाउनलोड कीजिए MGM 94.8 FM रेडियो का मोबाइल ऐप और सुनिए हमारे खास इंटरव्यू कहीं भी कभी भी.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082913.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503 08 2913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503082910.

0: करियर साठी योग्य पर्याय शोधताय इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

Yeah.

0: तो आज है शनिवार, शनिवार के दिन हम बात करते हैं कलाकारों से, राइटर से, कवियों से। हेलो, आरजे अदनान आपके साथ हैं और यू आर लिसनिंग एमजीएम 90.8 एफएम। एंड आज कलाकट्टामध्ये आपण बोलणार आहोत एका राइटर सोबत, लेखका सोबत, ऋषिकेश गोल्हार। ऋषिकेश सिनात्र आत्ताच रानोबाचा माळ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे, तर त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत। हॅलो ऋषिकेश, तुझं स्वागत आहे, वेलकम।
1: हॅलो, एकदम मस्त।
0: तर ऋषिकेश, रानोबाचा माळ ही कादंबरी तू लिहिली आहे, त्याबद्दल आपण बोलूयात, पण अगोदर तुझ्याबद्दल आम्हाला सांग।
1: मी तसं जर माझं पाहायला गेलं तर मूळ ओरिजिन मी बीड जिल्ह्यातून येतो, पण वडिलांनी इकडे पैठणकडे घर शेती वगैरे घेतली आणि मी तिथंच वाढलो। त्याच्यानंतर मी आपल्या संभाजीनगरमध्ये आलो, इथं मी विवेकानंद कॉलेजमध्ये 1-12 शिकलो। त्याच्यानंतर मी युनिव्हर्सिटी, जे आपले बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, तिथून मी ड्रामॅटिक्सचं पदवी आणि पदविका म्हणजेच ग्रॅज्युएशनचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण कम्प्लीट केलं ड्रामॅटिक्समधून। आणि त्याच्यानंतर मला तिथूनच थोडीशी लिहिण्याची आवड लागली, नाटक बरेच वर्ष नाटक केलं आणि नाटक करता करता वाचनाची आवड लागली, वाचन करता करता थोडंसं 1-2 पान लिहायची सवय लागली आणि लिहिता लिहिता एक नाटक लिहिलं, एकांकिका लिहिली, ती प्रेझेंट केली आणि मग असंच लिहिता लिहिता लिहिण्याचा प्रवास सुरू झाला। ती नाटक लिहिलं होतं, एक भाजिंद नावाचं पुस्तक आहे, तर त्याचा भावानुवाद घेऊन नाटक लिहिलं होतं, परवली नावाचं 2 नाटक होतं। तर ते लिहिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये प्रेझेंट झालं तेव्हा ते लोकांना खूप आवडलं। त्याच्यानंतर एक आद्य क्रांतीवीर नावाची एकांकिका लिहिली होती आणि ती मुंबईचं एक खूप जुनं नाटकाचा ग्रुप आहे, त्यांनी ती प्रेझेंट केली होती। त्याच्यानंतर काही कथा वगैरे लिहिल्या, छोट्या मोठ्या कथा लोकांना आवडतात असं वाटायला लागलं, कविताही लिहिल्या। बऱ्याच दिवसांचा एक विषय डोक्यात गुटमळत होता आणि तो लिहायचा लिहायचा असं चाललेलं होतं आणि नंतर मग तो लिहिण्याचा प्रवास सुरू केला, कादंबरीच होती अर्थात। मग कादंबरी एकदा बसल्याच्या नंतर चांगलं 2-3 ते 3.5 महिने लागले मला ही प्रॉपर कादंबरी लिहायला।
0: क्या बात आहे। आणि ही जी तू कादंबरी लिहिली, हे तू पहिल्यांदाच लिहिली का या अगोदर पण तू काही लिहिलेलं होतंस?
1: नाही, मी याच्या आधी नाटक लिहिलं होतं, एक भाजिंद नावाचं पुस्तक आहे, तर त्याचा भावानुवाद घेऊन नाटक लिहिलं होतं, परवली नावाचं 2 नाटक होतं। तर ते लिहिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये प्रेझेंट झालं तेव्हाही ते लोकांना खूप आवडलं। त्याच्यानंतर एक आद्य क्रांतीवीर नावाची एकांकिका लिहिली होती आणि ती मुंबईचं एक खूप जुनं नाटकाचा ग्रुप आहे, त्यांनी ती प्रेझेंट केली होती। त्याच्यानंतर काही कथा वगैरे लिहिल्या, छोट्या मोठ्या कथा लोकांना आवडतात असं वाटायला लागलं, कविताही लिहिल्या। बऱ्याच दिवसांचा एक विषय डोक्यात गुटमळत होता आणि तो लिहायचा लिहायचा असं चाललेलं होतं आणि नंतर मग तो लिहिण्याचा प्रवास सुरू केला, कादंबरीच होती अर्थात। मग कादंबरी एकदा बसल्याच्या नंतर चांगलं 2-3 ते 3.5 महिने लागले मला ही प्रॉपर कादंबरी लिहायला।
0: सो इस तरीकेचे ये पूरा सफर सुरू हुआ था। तर आपण अजून बोलणारच आहोत, खूप गप्पा गोष्टी करणार आहोत, बट थोड्या वेळानंतर। तोपर्यंत

0: शनिवार म्हणजे कला कट्टावार. तुम्ही ऐकत आरजे अदनान लॉन एम जी एम 90.8 FM आणि कला कट्ट्यामध्ये. आज आपण बोलत आहोत लेखक ऋषिकेश गोल्हर याच्यासोबत. रानोबाचा माळ ही याची कादंबरी आत्ताच प्रकाशित झालीय. तर ऋषिकेश, या रानोबाचा माळ कादंबरी बद्दल आम्हाला सांग.
1: तसं जर एका लाईन मध्ये सांगायचं झालं तर जगातलं कुठलंही गाव असतं तर त्या गावाचं ना प्रवास असतो. जगातलं कुठलंही गाव घेतल्याच्या नंतर ना की चला आपलं संभाजीनगरच घेऊया. तर संभाजीनगर जेव्हा ही शहर बसण्याच्या आधी काय असेल तर सुरुवातीला एक नदी असेल. नदीच्या कडे कोणीतरी आधी ओसाड माळ रान असेल, चौकुंड डोंगर वगैरे असतील, इथं एकही घर नसेल. मग सुरुवातीला कोणीतरी एखादा प्रवासी म्हणा, कुठल्या तरी कारणाने म्हणा, इथं नदीच्या कडीला वास्तव्याला आला असेल. त्याच्यानंतर त्याच्यासोबत अजून 4-5 जण आले असतील. येता येता 10-12 घरं झाली असतील आणि घरं वाढता वाढता हळूहळू एक थोडंसं शहर झालं असेल. असंच जगातल्या कुठल्याही गावाची एक प्रोसेस असते. तर अशीच प्रोसेस या कादंबरीची एक वन लाईन मध्ये सांगायचं झालं तर हीच स्टोरी आहे त्याची. जर का बाकी विस्तृतपणे सांगायचं झालं तर आपल्या मराठवाड्यात बरंचसं स्थलांतर झालं. म्हणजे बीड बालाघाटचे जे डोंगर आहेत तिकडनं ना गोदापट्ट्यात बरंचसं स्थलांतर झालं. कधी? 72 दुष्काळानंतर. सो ते स्थलांतर होण्यामागची कारणं, ते कसे आले. तसंच एक माणूस प्रवास करत इकडे येतो तर आणि इथे आल्याच्या नंतर इथं एका ओसाड माळरानावरती राहायला जातो. मग माळरानाचं एक वेगळं गुपित असतं. तर मग त्या माणसाची स्टोरी, त्याच्यानंतर तो ज्या गावात राहायला आला त्या गावाची स्टोरी, त्याच्यानंतर त्या माळरानाची सुद्धा एक वेगळी आपली गोष्ट, त्याच्यानंतर तिथं येणाऱ्या प्रत्येक माणसाची आपली आपली अशी वेगळी गोष्ट, तिथं येण्याचे रिझन, बरेच लोक गाव कुठल्या ना कुठल्या कारणाने सोडत असतात. आणि मग तिथं राहता राहता हळूहळू तिथं एक गाव तयार होतं. गाव तयार झाल्याच्या नंतर नॉर्मली ज्या कारणांनी लोकांनी गाव सोडलेलं असतं, गावात राजकारण आल्याच्या नंतर फाटाफूट होती, तर ते सगळे आल्याच्या नंतर प्रॉपर एक गाव तयार होईपर्यंतची एक स्टोरी. तर अशी एक कादंबरी आहे. तसंच ह्या गावाचा सुद्धा जो मूळ निवासी होता, त्या माळावरचा जो मूळ निवासी होता, तो सुद्धा गाव जसं जसं वाढत गेलं, जसं जसं मोठं होत गेलं, ते दूर फेकल्या गेलं. हेच अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात, म्हणजे सोबत किमान 7-8 स्टोरी चालतात आणि शेवटी सगळं जुळून येतं. असं हे कादंबरीचे शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर असं आहे.
0: क्या बात आहे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग ही कादंबरी असणार आहे. सुद्धा वाचू शकता, अवेलेबल आहे प्रत्येक बुक स्टोअर वर. आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082.

0: वेलकम बैक, यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आणि शनिवार म्हणजे कलाकट्टा वार. यात आपण एका कलाकाराला लेखकाला भेटत असतो, बोलत असतो. तर आज आपण बोलत आहोत रानोबाचा माळ या कादंबरीचे लेखक ऋषिकेश गोल्हर याच्या सोबत. तर ऋषिकेश, या कादंबरीत महत्वाचं पात्र कोणतं आहे?
1: तसं म्हणजे मी जसं म्हटलं 5-6 स्टोरी सोबत चालतात, तर त्यातलं एक महत्वाचं पात्र म्हणलं तर एक कोंडिबा आणि यमुना, जे त्यांच्या म्हणजे त्यांच्या गावात दुष्काळ पडतो आणि त्यांच्या फक्त बैलांना चारा मिळावा म्हणून ते गोदापट्ट्यात येतात. तर स्टोरी यांच्यापासून सुरू होती की कोंडिबा यमुना हे दोघं येतात, त्यांच्यापासून स्टोरी सुरू होते. हे जरी महत्वाचे पात्र असले तरी अजून काही महत्वाचे पात्र ज्यांचं नाव घेतल्याशिवाय स्टोरी कम्प्लीट होणार नाही. जसं की भीमा नाना हे ज्यांच्या शेतात येऊन राहतात ती जागा, तर भीमा नाना ही बऱ्याचशा स्टोरीत येत राहतो कंटिन्यू, ते एक महत्वाचं पात्र आहे. त्याच्यानंतर रानोबा. रानोबाचा माळ हे कादंबरीचं जरी नाव असलं तर रानोबा याच्यात बराचसा महत्वाचा भाग येतो. रानोबा कोण आहे? काही लोकांसाठी रानोबा भूत असतं, काही लोकांसाठी रानोबा फक्त एक माणूस असतो, काही लोकांसाठी रानोबा हे म्हणजे काल्पनिक नाव असतं की नाही बाबा रानोबा कुणी नाहीच आहे, पण काही लोकांसाठी खरंच एक रानोबा होऊन गेलेला माणूस असतो. असं रानोबाच्या भोवती बहुत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी फिरत राहतात, म्हणून रानोबा सुद्धा एक महत्वाचं पात्र आहे. आणि तुम्ही जशी कादंबरी वाचत जाल तसं ते रानोबा नेमकं एक्झॅक्ट कोण आहे, तो कोण होता, तो काय होता, हे सगळं उलगडत जात. आणि मग त्याच्यानंतर एकनाथ नावाचं एक कॅरेक्टर आहे जे गाव बसत असताना त्याच्यात असं दाखवलं की म्हणजे जायकवाडी जेव्हा धरण बांधलं गेलं, धरणाच्या आजूबाजूचा परिसर जरी हिरवा झाला असला तरी ज्यांचे गाव धरणात गेले ते ना वाऱ्यावर पाचोळा जसं उडत जातो ना तसे माणसं भरकटत, ना त्यांना सरकारने व्यवस्थित मदत केली आणि आज पण बरेचसे लोक असे आहेत की ते भरकटतच गेले. म्हणजे कोणी एकेकाळी गोदा कडीला सधन शेतकरी असणारे लोक जेव्हा जायकवाडी धरण बांधलं गेलं, त्यांचं गाव धरणात गेलं, तेव्हा ते भरकटले गेले आणि त्यांची खूप वाईट अवस्था झाली. तर ते सुद्धा एकनाथचं नाव घेणं सुद्धा एक महत्वाचं कॅरेक्टर आहेत. शेवटी जे आहेत छोटे मोठे कॅरेक्टर आहेत, पण हे महत्वाचे कॅरेक्टर आहेत सगळे.
0: सो इतके सर्व इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत या कादंबरीमध्ये, म्हणजे रानोबाचा माळ या कादंबरीत. आणि असं म्हणतात ऋषी की आपण जेव्हा कोणती गोष्ट कादंबरी लिहितो तर त्यातील पात्र कॅरेक्टर किंवा गोष्ट यांचं रिअल लाईफ सोबत एक कनेक्शन असतो, तर या कादंबरीत पण असंच आहे का?
1: एक्झॅक्ट रिअल लाईफ सोबत नाहीये, पण एक गोष्ट मी नक्कीच नमूद करू इच्छितो की यात जे पात्र घेतलेले आहेत ते जरी काल्पनिक असले तरी मी यातले बरेचसे पात्र ना कुठे ना कुठे पाहिलेले आहेत. म्हणजे समजा माझ्याही फॅमिलीने एक स्थलांतर केल्यासारखंच आहे की आम्ही आधी बीड म्हणजे बालाघाटच्या डोंगर साईडला राहायचो, आम्ही गोदापट्ट्यात आलो. मी हे लोक पाहिलेले आहेत, मी जवळून थोडेशा आसपास पाहिलेले आहेत, बाकी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे 70% तरी मी कॅरेक्टर पाहिलेले आहेत, स्टोरी मी काल्पनिकरित्या क्रिएट केली.
0: ओ क्या बात है, इंटरेस्टिंग. काही प्रमाणात रिअल लाईफ सोबत पूर्ण इन्सिडेंट आहेत या कादंबरीतील, काही काल्पनिक आहेत. सो नक्की वाचा रानोबाचा माळ आणि ऐकत रहा.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे. शनिवार म्हणजे कलाकट्टावार. यात आज आपण बोलत आहोत रानोबा समाळ या कादंबरीचा लेखक ऋषिकेश गोल्हर याच्या सोबत. तर ऋषिकेश, प्रत्येक लेखकाला वाटते की आपली कादंबरी लोकांनी वाचायला पाहिजे, त्यांना आवडायला पाहिजे, पण का वाचावी ही कादंबरी, काय सांगशील?
1: का वाचायला पाहिजे, मी एक प्रसंग सांगतो फक्त. म्हणजे अशा तर बऱ्याच घटना घडल्या आहेत माझ्या, म्हणजे आता बऱ्याच जणांचं वाचल्याच्या नंतर मला फोन येतात वगैरे वगैरे. तर मी एक दोन प्रसंग सांगतो की एक मित्राची आई आहे, तर त्या आईने कादंबरी पाहिली, त्यांना माहित नाही का वाचावं. म्हणजे त्यांनी सहज असे एक दोन पानं वाचले, त्यांनी आय थिंक 2 दिवसात कादंबरी वाचली. मला विशेष वाटलं नाही की 2 दिवसात वाचली आहे, पण जेव्हा त्यांनी सांगितलं ना, त्या बसल्या आणि म्हणे की ऋषिकेश मी शाळेत असताना वाचलेलं. आता त्यांचा मुलगा किमान 35 वर्षांचा आहे, सो मधल्या वेळेत त्यांनी एकही पुस्तक वाचलेलं नाही. ते म्हणे मी असं किमान थांबून कुठं मी अशा 5 ओळी वाचलेल्या आठवत नाहीत. आणि मी त्याच्यानंतर ही कादंबरी घेतली आणि घेतल्याच्या नंतर माहित नाही मला, मी इतकं मन लावून आजपर्यंत काहीच वाचलं नव्हतं. म्हणे त्यातले त्यांनी प्रसंग वगैरे सांगितले. त्याच्यानंतर अजून आपल्या शहरातले एक चांगले नाटककार आहेत, सो ते ऍक्टर आहेत, तर त्यांना ती कादंबरी मी दिली होती. दिल्याच्या नंतर ते संध्याकाळी, म्हणजे दिवसभराचं शूटचं शेड्यूल कम्प्लीट करून संध्याकाळी आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी सहज कादंबरी हातात घेऊन काय लिहिलंय बाबा पोरांनी. म्हणजे मला तर खरं तर विश्वासच नव्हता की कायच लिहिलं असेल बाबा किंवा काय नव्हता. तर मी सहज कादंबरी हातात घेतली, वाचायला लागलो. सुरुवातीचे 5-10 पानं गेले आणि मी तिथून पुढे 8 तास कादंबरी वाचत होतो. मी सकाळी उठून परत शूटलाच गेलो, मी रात्रभर कादंबरी वाचत होतो आणि मी रात्रीत पूर्ण कम्प्लीट केली. त्यांचं म्हणणं की मला त्या कादंबरीने इतकं खिळवून ठेवलंय की मी वाचत असतो, पण मी अशा मधल्या किमान 15-20 वर्षात एकही कादंबरी नॉनस्टॉप वाचली नाही. आणि हे झालं त्यांचं मत. म्हणजे हे तर आता 2 जणांचं सांगितलं, असं बरेच लोक आहेत की ज्यांनी खूप दिवस झाले मध्ये काही वाचलं नव्हतं, पण त्यांना इतकं भावलं, इतकं पटलं, इतकं पचलं की ते वाचतच गेले. आता राहिला प्रश्न का वाचावी. सो ही कादंबरी ना, जे 90चं दशक म्हणजे आपले जे डिजिटल क्रांतीच्या थोडस पाठीमागचं आणि डिजिटल क्रांती याला जोडणारी एक कादंबरी, याला यानं म्हणजे समजा गाव कसं बसत जात ही प्रोसेस मला नाही वाटत आता तरुण पिढीला जास्त बघायला मिळेल. कारण आता जिथं तिथं प्रत्येक जण आपण आपल्या शेतात वगैरे राहायला जायला लागलाय. आता गाव बसण्याची शक्यता कमी आहे. आता तर नॉर्मली शेत म्हणजे कुणी पण रस्त्याच्याकडे वगैरे कुठेही घर बांधतो, पण जगातलं कुठलंही गाव कसं बसत गेलं असेल, त्या माणसाच्या वृत्ती प्रवृत्ती कशा जुळत गेल्या, गावाला एक आकार कसा येत गेला, त्याच्यानंतर त्या ओसाड जागेबद्दलही, गावाच्या जागेबद्दलही विचार लावणारी कादंबरी. आपल्या गावाचा इतिहास काय घडलं असेल, कसं घडलं असेल, कमी अधिक प्रमाणात असंच घडलं असेल, ही कादंबरी ते सांगून देते. त्याच्यामुळे प्रत्येकाने ही कादंबरी खरंच वाचायला पाहिजे.
0: आणि सध्या कुठे अवेलेबल आहे, कशा प्रकारे आपण ही खरेदी करू शकतो?
1: जर संभाजीनगर मध्ये म्हणलं तर साकेतमध्ये अवेलेबल आहे. साकेतच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, तिथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सिल्ले खाण्याच्या तिथे बुक स्टॉल आहे, तिथेही अवेलेबल आहे. माझ्याकडेही आहेत, तर मी मोबाईल नंबर सांगू शकतो, त्याच्यावरून तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करू शकता. सो मोबाईल नंबर आहे 7066345124. त्याच्यावर जर कोणी व्हॉट्सअप केला, कॉल केला, तर मी त्यांच्यापर्यंत ही कादंबरी नक्कीच पोहोचवू शकतो.
0: सो थँक्यू सो मच ऋषी, थँक्स अलॉट. खूप छान वाटलं आज तुझ्यासोबत बोलून आणि खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस न्यू नॉवेल. सो स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in. Mazin.